0: Center 94 North South 95.6 East West 98.2. You are listening to RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
1: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: Hello, Shudunu. Namaskar. Good morning. Suprabhat. To you all, Shiri Sobataparahat. Radio Manoranjan War and Sakar Beats Karkamat. Meet Mchagdi. मनापासून स्वागत करतो. श्रोतनु 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा. आज श्रोतनु विशेष दिवस आहे, विशेष कार्यक्रम रंगणार आहे. उद्या श्रोतनु आषाढी एकादशी आहे, तेव्हा आज काही विठ्ठल गीतांनी काही भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगणार आहे. तेव्हा श्रोतनु वेळ न लावता कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया पहिलं गाणं, पहिलं विठ्ठल गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, आज घर बसल्या आपण आपल्या रेडिओवर पंढरपूरची वारी अनुभवणार आहोत, तेव्हा विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होऊया, ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद.

श्रोतनो, विठ्ठल म्हणजे विठोबा हा फक्त एक देव नाही तर तो आपल्या सर्वांची काळजी घेणारी माऊली आहे. जशी आई आपल्या लेकराला प्रेमाने जवळ घेते तसाच हा सावळा हरी सर्वांना सामावून घेतो. उद्याच्या एकादशीच्या दिवशी या माऊलीच्या चरणी आपण नतमस्तक होणार आहोत. तिच्या या वात्सल्याची आणि निस्सीम प्रेमाची आठवण करून देणारा हा पुढचा सुंदर अभंग ऐकूया, याचा आस्वाद घ्या.

सूचना उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्या चंद्रभागेच्या वाळवंतात लाखो वैष्णवांचा मेळा भरणार आहे आणि विठ्ठल नामाचा गजर होणार आहे. सूचना हा पंढरीचा राजा खरे अर्थाने गरिबांचा आणि सर्वसामान्यांचा ताडणहार आहे. त्याचे गूढ आणि अथांग रूप शब्दात वर्णन करणं खरोखरच सूचनो खूपच कठीण आहे. त्याच लोकराजाची आणि पंढरीच्या वैभवाची गाथा आपण या पुढच्या गाण्यातून ऐकूया. तुमच्यासाठी वाजत आहोत कानडा राजा पंढरीचा हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. शिडीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर अँड सकाळ बीच कार्यक्रमात परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रोतनो, आज भक्तिमय वातावरण आहे. उद्या आहे एकादशी. काही विठ्ठल गीतांनी काही भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगत आहे. तेव्हा श्रोतनो आमची साथ देत राहा आणि या क्षणी ऐकूया पुढचं भक्तिगीत, पुढचं विठ्ठल गीत. याचा आस्वाद घ्या.

वारकऱ्यांसाठी पंढरपूर सोडता जगात दुसरं कोणत्याच तीर्थ उरत नाही. संत नामदेवांनी सांगितलंय की या दिवशी सर्व तीर्थ आणि सर्व क्षेत्रे साक्षात विठ्ठलमय होऊन जातात. आपलं शरीर मन आणि आत्मा सगळं काही या सावळ्या परब्रह्मात विलीन होते. एकादशीच्या या पवित्र उपवासासोबतच श्रोतृंनो मनालाही हा शुद्ध आणि सात्विक विचार देऊया.

श्रोत्यांनो, आषाढीच्या वारीत चंद्रभागेच्या तीरावर जो भक्तीचा महासागर उसळतो तो खरोखरच वर्णनीय असतो. खेळ मांदियेला वाळवंती घाई या अभंगातून संत तुकारामांनी तेच स्वर्गीय दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं केले आहे. तेव्हा या क्षणी याच अभंगाचा आस्वाद घेऊया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.